मत पिटै वे मत पिटै ए अन साडा फिटै तन पिटै फेट करेन मन जुठै चुली प्रेन कहो नानक सच ते आइए सुच होवे।